3 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज गुरुवार अर्थात 21 मे 2026 सकाळचे 5:58 झालेली आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेला मंगलवाद्याने आरंभ करीत आहोत.

सुधीर फडके यांनी गायलेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत आताच आपण ऐकलं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि माधुरी करमरकर यांनी गायलेलं आणि प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं एक भक्तिगीत.

गोविंद पोवळे यांनी गायलेलं हे भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्तिगीत.

0: मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळची 6:30 झाली आहेत. आता आत्मविश्वास याविषयी डॉक्टर श्रीधर शनवारे यांचं चिंतन प्रसारित करीत आहोत.
1: कोणत्याही व्यक्तीला वा राष्ट्राला आपल्या कार्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्याजवळ पहिला गुण हमा आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर भरोसा असणं. जे लोक आपल्या कार्याच्या प्रारंभीच कच खात स्वतःबद्दल हिनगंड बाळगतात ते त्या कार्यात यशस्वी होऊ शकत नाहीत. शिंगासारखं पिळीदार शस्त्र असलेलं हरिण केवळ आपल्या भित्र्या स्वभावामुळं रानकुत्र्यासमोर हार खातं. या उलट लहानशी साळू आपल्या अंगावरील काट्यांचा आत्मविश्वासपूर्ण उपयोग करून वाघालासुद्धा भयभीत करून सोडते. म्हणजे यशस्वी होण्यासाठी लहान मोठं असणं महत्त्वाचं नसतं, स्वतःविषयीचा भरोसा अधिक महत्त्वाचा असतो. ब्रिटनचं उदाहरण पहा. जगाच्या नकाशात ते राष्ट्र किती लहान दिसतं. का लोक उपहासानं त्याला कुत्र्याच्या कानाएवढं राष्ट्र म्हणतात. पण या पिटुकल्या देशानं एकेकाळी साऱ्या जगावर आपलं साम्राज्य पसरवलं होतं. हा देश स्वतःचा उल्लेख ब्रिटन असा न करता मोठ्या आत्मविश्वासानं ग्रेट ब्रिटन असा करतो. या देशापुढं

0: आपण 150 वर्ष परभ्रत मनोवृत्तीनं मागलो, त्यामुळे ते शास्त्रे राहिले आणि आपण शासित राहिलो. पण मग आपला आत्मविश्वास जागृत झाला. लोकमान्य टिळकांनी साऱ्या देशाच्या वतीनं गर्जना केली की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. महात्मा गांधींनी सर्व भारतीय जनतेच्या वतीनं ब्रिटिशांना जळे जाओ असा खणखणीत दम भरला. परिणामत त्यांना हा देश स्वतंत्र करावा लागला. समर्थ रामदास स्वामींनी बरोबर म्हटलं आहे की जगात स्वाभिमानानं जगायचं असेल तर प्रसंगी खटाशी खळ आणि उद्धटाशी उद्धट वागायलाच हवं. दूरवरचं भव्य ध्येय गाठायचं असेल तर आत्मविश्वासानं लांब लांब पावलं टाकावी लागतात. मध्ये मोठं भगदाड आलं, दरी आली, तर आखूड दोन उड्या घेऊन चालत नाही. डेव्हिड जॉर्ज या विचारवंतानं म्हटलं आहे, डोंट बी अफ्रेड टू टेक बिग स्टेप्स, यू कॅनॉट क्रॉस अ डीप व्हॅली इन टू स्मॉल जम्प्स. मात्र एक गोष्ट इथे सांगून टाकायला हवी, आत्मविश्वास म्हणजे आत्मप्रौढी नव्हे. आत्मप्रौढीला अहंकाराचा वास असतो आणि तो वास चांगला नसतो. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, आत्मविश्वास आणि आत्मप्रौढी यांच्यातील सीमारेषा फार अस्पष्ट असते. समुद्राच्या सुंदर शांत जलाशयावर उसळणारी लाट नेमकी कुठे सुरू होते हे सांगणं जसं अवघड असतं, तसंच आत्मविश्वासाचं रूपांतर आत्मगौरवात म्हणजे अहंकारात कधी होतं हे ओळखणं कठीण असतं. ते ओळखायला आपण शिकलं पाहिजे. अभ्यासानं ते शक्य होतं. असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे ओळखता आलं तर मग आत्मविश्वासासारखी आश्वासक गोष्ट जगात दुसरी कोणतीच नाही. आत्मविश्वासाला तर आपण आपल्या जीवनाचे शेरपा तेनसिंग असतो.
1: आत्मविश्वास याविषयी डॉक्टर श्रीधर शनवारे यांचं चिंतन आताच आपण ऐकलं. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आता उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आणि सोबतच आजचे काही दिनविशेष.

या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होतील. 6:55 कार्यक्रम सुप्रभात, 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्राहून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राहून आपण ऐकणार आहात. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुगम संगीत, 8:15 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात आणि 8:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल. दरम्यान 8 समाचार प्रभात, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्राहून, त्यानंतर 9 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होतील. 10 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन, 11 शास्त्रीय संगीत, त्यानंतर 11:30 फोन इन कार्यक्रम हॅलो फरमाईश, 12 वनिता मंडळ मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल, 1 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, त्यानंतर 3 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राहून, संध्याकाळी 5 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राहूनच आणि 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू.

संध्याकाळी 6 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून 7 वाजून 15 मिनिटांनी वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम, 7 वाजून 30 मिनिटांनी किसानवाणी. या कार्यक्रमात आज धानाचे वाण आणि व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर मदन वांढरे, सहाय्यक प्राध्यापक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांचे हर्षवर्धन डांगे यांनी घेतलेली मुलाखत. 8 वाजता भावधारा अंतर्गत एक गीत आपण ऐकाल आकाशवाणी मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8 वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्राहून, 8 वाजून 45 मिनिटांनी समाचार संध्या दिल्ली केंद्राहून, 9 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होतील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. आता जाणून घेऊयात आजचे काही दिनविशेष. आज 21 मे, आज सद्भावना दिवस, जागतिक दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस, आज भारतरत्न राजीव गांधी यांचा स्मृती दिन, श्री पेरू बंदर इथं 21 मे 1991 रोजी निवडणूक प्रचार सभेत बॉम्बस्फोटात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती, हिंदी कवी लेखक उपहासकार शरद जोशी यांचा आजच्याच दिवशी 1931 मध्ये जन्म झाला, 1979 ला भारतीय स्वातंत्र्य वीरांगणा जानकी देवी बजाज यांचं निधन झालं, आज त्यांचा स्मृती दिवस. एकवीस मे चे काही दिनविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळी 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मे महिन्याचं ऊन आपण पाहतो आहे. तापमान प्रचंड वाढल्याचं आपण अनुभवत आहोत. तापमान मानवी जीवनाला तर आहेच आहे, पण प्राणी आणि शेतीलाही फार अडचणीची होते आहे. आपल्या महाराष्ट्रातली शेतीची रचना जर आपण पाहिली तर सुमारे 80% क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. आता हे तापमान वाढ कमी करण्याचे जे काही उपाय आहेत त्या उपायांवर आपल्याला विचार करावा लागतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रातील शेतीची रचना जर आपण पाहिली तर सुमारे 80% क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. राज्यामध्ये जलयुक्त शिवार सारख्या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर मृद आणि जलसंधारणाच्या विविध संरचना उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र या संरचना तयार करणं हेच अंतिम ध्येय नसून त्यांची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवणं हे सुद्धा मोठं आव्हान आहे. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य तांत्रिक पद्धतीनं निगा, तपासणी आणि दुरुस्ती करणं आवश्यक ठरते. शेतातील मृद आणि जलसंधारण उपाययोजनांची देखभाल ही शेतकऱ्याच्या पुढील हंगामातील उत्पादन, जमिनीची सुपीकता आणि पाण्याची उपलब्धता यांच्याशी थेट जोडलेली आहे. पाणी साठ्यामध्ये साचलेला गाळ जलसंधारण संरचनेची साठवण क्षमता तर कमी करतोच, पण तो पाणी पाझर प्रक्रियेमध्येही अडथळा निर्माण करतो. गाळ उपसा करताना संरचनेची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवणं अत्यंत आवश्यक आहे. नाल्याचे किंवा पाणी साठवण क्षेत्राचं खोलीकरण करताना मूळ तळापासून साधारणतः 3 मीटर पर्यंत किंवा कठीण भूस्तर लागेपर्यंत उत्खनन केलं पाहिजे. त्यापेक्षा अधिक खोलीकरण करणं टाळावं, कारण त्यामुळे संरचनेची स्थिरता धोक्यात येऊ शकते. बांधाच्या संरचनात्मक मजबूतीसाठी बांधापासून किमान 5 मीटर अंतराचा बर्म ठेवणं आवश्यक आहे, ज्यामुळे बांधाच्या पायाला धक्का बसत नाही आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित होतो. तर पावसाळ्यापूर्वी मृद जलसंधारण उपचार जे असतात त्याची देखभाल करणं फार आवश्यक असतं. गाळाच्या उपशा

0: यामुळे साठवण संरचनेची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते आणि पाझर प्रक्रिया अधिक प्रभावी होते. काढलेला गाळ शेतात पसरवला तर मातीची सुपीकता वाढते आणि सेंद्रिय घटकांचं प्रमाण सुद्धा सुधारतं. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर सुमारे 30-35% कमी होऊ शकतो आणि पिकांच्या उत्पादनामध्ये 30-50% वाढ दिसून येते. जमिनीतील नत्रस, फुलद आणि पालाश यासारख्या प्रमुख अन्नद्रव्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढते. त्यामुळे आणखी एक होतं की दीर्घकालीन मृदा आरोग्य सुधारतं, जमिनीचं आरोग्य सुधारतं. उन्हाळ्यामधील उष्णता आणि आर्द्रतेतील बदलामुळे मातीच्या बांधांमध्ये भेगा पडणं हे सामान्य पण एक गंभीर समस्या आहे. अशा भेगा वेळेत दुरुस्त केल्या नाहीत तर पाण्याचा दाब वाढून बांध फुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे त्या भेगा चांगल्या दर्जाच्या मातीनं भरून त्यावर योग्य प्रकारे माती दाबून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून माती घट्ट बसून बांधाची संरचना मजबूत होईल. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पावसाळ्यापूर्वी मृद जलसंधारण आणि उपचारांची देखभाल या संदर्भातली माहिती आज आपण ऐकून घेतलीत. याच माहितीचा उर्वरित भाग आपण ऐकूया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.
1: शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र आपण ऐकलं. कृषीवाणी वाचन केलं होतं हेमंत शेंडे यांनी. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार. आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालंय. पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे, आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं

0: वेड होतं, ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीये. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आज या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: जीव संरक्षण म्हणजे जैव विविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असं एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते. त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते. मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे. जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं. त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं. नाहीतरी क्लायमॅट चेंज

0: डायव्हर्सिटीच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोत्या हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार। सुप्रभात कार्यक्रमात मी ज्योती प्रणीकर अपना सर्वांचं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो आज 21 मे, आज एक थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणा, गांधीवादी समाजसेविका आणि बजाज उद्योग समूहाचे संस्थापक जमनालाल बजाज यांच्या पत्नी खादीचा प्रसार, पर्दा पद्धती आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी आयुष्यभर कार्य ज्यांनी केलं त्या म्हणजे जानकी देवी बजाज। आणि आज त्यांचा स्मृती दिवस। जानकी देवी या गांधीवादी जीवनशैलीच्या समर्थक होत्या। त्यांनी कॉटेज उद्योगांमार्फत ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला। स्वातंत्र्य लढ्यात सक्रियपणे भाग घेणाऱ्या त्या एक स्वतंत्र स्त्री होत्या। त्यांचा जन्म 7 जानेवारी 1893 रोजी मध्य प्रदेशातील जराउरा येथे संपन्न वैष्णव मारवाडी कुटुंबात झाला। काही वर्षांच्या प्राथमिक शिक्षणानंतर घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली। केवळ 8 वर्षांच्या वयातच त्यांचे श्रीमंत बजाज घराण्यात लग्न झालं। लग्नानंतर त्यांना 1902 मध्ये जयरवरा सोडून जमनालाल बजाज यांच्यासह महाराष्ट्र वर्धा इथं यावं लागलं। जमनालाल गांधींनी प्रभावित झालेत आणि त्यांच्या साधेपणा त्यांनी आपल्या आयुष्यात अंगीकारला। जानकी देवी यांनीही स्वेच्छेने आपल्या पतीप्रमाणे संन्यास घेण्याचा मार्ग स्वीकारला। सुरुवात सोन्याच्या दागिन्यांच्या देणगीनं झाली। 1919 मध्ये त्यांच्या या कार्यातून प्रेरित होऊन हजारो स्त्रिया ज्यांनी कधीही घर सोडलं नाही त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी आपले रेशमी कपडे सोडून खादीचा अवलंब केला। त्या आपल्या हातांनी सूत कातत असत। स्वदेशी चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। 17 जुलै 1928 ऐतिहासिक दिवशी जानकी देवी पती आणि हरिजनांसोबत वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिरात पोहोचल्या आणि पहिल्यांदा मंदिराचे दरवाजे त्यांनी सर्वांसाठी उघडे केलेत। अस्पृश्यता विरुद्धचा त्यांचा लढा लोकांसाठी एक नवीन धडा होता। वर्धा येथील आपल्या घराच्या 4 भिंतींवरून जानकी देवी बाहेर पडल्यात आणि गांधीजींचा सार्वजनिक संदेश हजारो लोकांच्या मनापर्यंत त्यांनी पोहोचवला। त्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा तुरुंगातही गेल्यात। त्यावेळी

देशातील खरी नायिका जन्माला आली. त्यांनी महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. त्यांनी विनोबा भावे यांच्याबरोबर कूपनदान, ग्रामसेवा, गोसेवा आणि भूदान अशा चळवळींमध्ये काम केलं. 1956 त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारनं त्यांना पद्मविभूषणानं सन्मानित केलं. अशा या महान समाजसेविकेचं 21 मे 1979 रोजी निधन झालं. आज 21 मे त्यांचा स्मृती दिवस. त्यांना विनम्र अभिवादन.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: इन या वेबसाईटवरून मिळवू शकता.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी.

0: ये भाई जरा देख के चलो।
1: हेलो
2: हेलो फरमाइश।
1: हेलो
2: हेलो आपली आवाज।
1: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे।
2: कुठे?
1: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात।
2: वा छान।
1: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
2: 07172254634 या फोन नंबर वर।
1: आता वेळही सांगून दे।
2: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळ फोन करायचा। महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो।
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे।
2: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत।
1: हॅलो
3: सकाळची 7:07 झाली आहेत। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्राहून आणि त्यानंतर 7:22 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत।
4: काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते। मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया, तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या। रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
5: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
6: काय? अहो हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।

0: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुसरी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान संरक्षण स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक बंदरांचं आधुनिकीकरण दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्र

भारताला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेतासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच

श्रोतेहो, अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 21 मे. श्रोतेहो, आज भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली, ज्यामुळे भारत डिजिटल युगात प्रवेश करू शकला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हा दहशतवाद आणि हिंसाचार

विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मराठी लेखक कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 21 मे 1928 रोजी झाला. पद्मश्री पुरस्कार सन्मानित कवी लेखक व्यंगचित्रकार शरद जोशी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 21 मे 1931 रोजी. श्रोतेहो, भारतीय पर्यावरणवादी आणि चिपको चळवळीचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन 21 मे 2021 रोजी झालं. चिपको आंदोलनाची कल्पना त्यांची पत्नी विमला बहुगुणा आणि त्यांचीच होती. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ. आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग एस आय पी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही.
0: अच्छा,
1: एक साधी समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले. आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो

0: म्हणजे फ्रॉडमध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चालले. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालवले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितले की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांची ते वाद सुरू झाली आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आता आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवाने टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं वेग, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात, ह्यांना कोणाचा असा फोन

0: इतके इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्नही येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन, म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? हे
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप करती इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिलेजमध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीनला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला
0: पाहिजे,
1: प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
1: श्रोतो स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आपल्या संस्कृतीत दानाला मग ते कोणत्याही स्वरूपात केलेलं असो त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नुकताच सुरू झालेला अधिक महिना देखील दानाचं महत्त्व अधोरेखित करतो. यानिमित्ताने यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात सांगा दानाचं महत्त्व आणि तुमचे याबाबतचे अनुभव. विषय आहे दानाचं महत्त्व. गुरुवार म्हणजे आज 21 मे 2026 रोजी सकाळी 11:05 संवादिका आहेत प्रीती किरकिरे. तेव्हा अवश्य फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्र.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतो सकाळचे 7:40 झालीत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हा संदेश.
3: पुढच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
4: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
3: कॉम्प्युटर सायन्स,
4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग,
4: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
3: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
4: मुलींसाठी मोफत शिक्षण,
3: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
3: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715 9021986 40.

भीमराव पांचाळे यांनी गायलेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं इलाही जमादार यांचं सुगम गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता काही संदेश.

0: दहावी नंतर काय करायचं याचा विचार करताय?
1: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
0: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट,
1: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा,
0: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या शहरात प्रवेश, स्कॉलरशिप उपलब्ध.

0: अर्जच ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9446410470.
1: बजाज ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट से यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय।
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात।
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं।
5: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची।
6: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
7: करिअरच्या नव्या दिशा।
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 काढू
8: आणि याचसाठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
3: चालता बोलता।
8: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
8: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
8: थेट तुम्हाला।
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
8: काही रंजक प्रश्न
3: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं,
8: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
8: आणि तुमचंच गाणं
3: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून।
8: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
3: चालता बोलता।
7: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो।
9: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता।
7: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका।
9: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
7: आकाशवाणी चंद्रपूर।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS सलून सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या BSc नर्सिंग GNM नर्सिंग पोस्ट बेसिक BSc नर्सिंग डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा अनुभवी शिक्षक आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9049111444 शिक्षण यशडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे वर्ग 11वी BA BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे

श्रोतेहो, या शेवटच्या गीतासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात थोड्याच वेळात दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवाज या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो
2: दहावी झाली 12वी झाली आता पुढे काय
1: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाहीतर तू तुझं आहे
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे योग्य मार्गदर्शन मिळ तर भविष्य बदलू शकतं
3: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा
2: श्रोते हो रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
0: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
2: चालता बोलता
0: रस्त्यावर चालताना
2: कॉलेजच्या परिसरात
0: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही भेटणार आहोत
0: थेट तुम्हाला
2: काही हलक्या फुलक्या गप्पा
0: काही रंजक प्रश्न
2: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं
0: तुमची गोष्ट
2: तुमचा आवाज
0: आणि तुमचंच गाणं
2: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर राहून
0: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
2: चालता बोलता
5: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो
6: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता
5: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका
6: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
5: आकाशवाणी चंद्रपूर 10वी नंतर काय करायचं याचा विचार करताय
7: मग ही संधी तुमच्यासाठीच भारत सरकारच्या सिपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू
8: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण 96% अधिक प्लेसमेंट
7: अंतिम सत्रात इंटर्नशिप 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा
8: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश स्कॉलरशिप उपलब्ध
7: आजच ऑनलाइन अर्ज करा कॉल 9446410470
9: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इझी
10: फसला अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
11: जाणकार बना सतर्क रहा

कभी कभी या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं खय्याम यांनी. आणि या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: 30 मिनिटं आणि 10 सेकंद झालीत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

च्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी BSF अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता

0: गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांश पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रज्जाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर CPIM ने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Megahertz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हा संदेश.
2: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BTech इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
2: कॉम्प्युटर सायन्स,
3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
2: मायनिंग इंजिनिअरिंग,
3: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
2: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
3: मुलींसाठी मोफत शिक्षण,
2: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
3: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
2: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9000004715,
3: 9021986400.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं सुगम गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. आणि या गीतासोबतच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 9 वाजता आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

उदित नायण आणि अलयाग्निक यांनी गायलेलं मी समीर याचं गीत आपण ऐकलं. नदीम श्रवण यांनी हे गीत संगीतबद्ध केलं होतं आ अब लौटचे या चित्रपटासाठी. कार्यक्रमात यानंतर या आईना या चित्रपटातील लता मंगेशकर आणि जॉली मुखर्जी यांनी गायलं समीर यांचं गीत. संगीत दिलीप सेन यांना आहे. पण श्रेहो त्याआधी ऐकूया हे संदेश.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे येईल याचं समाधान
1: जाणून घ्या आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 0712254334 या बरोबर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.
2: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे आहे
3: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाही तर तुझं पाय.
4: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण किंवा माझा मित्र आहे म्हणून करी निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
1: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं भविष्य बदलू शकत.
4: प्रत्येक फील्ड मध्ये ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंग.
1: रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
0: करिअरच्या नव्या दिशा.

0: आकाशी चंद्रपूर च्या माध्यमातून विद्यापूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून ऐकत असतच, मात्र त्यासोबत आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुणाही जे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

असू द्या सामाजिक जाणीवेचे मान, तरच होईल जीवन छान. धूम्रपानाने कॅन्सर असते सदा भय, सोबतच हो दुखाचाही क्षण. निसर्ग आपला साथीदार, आनंद देतो अपरंपार.

0: अब बताओ दिल्ली इतनी सारी बातें कैसे लिख के छोटे खत पर दिल की
1: लगे रहो मुन्ना भाई चित्रपटात या गीता सोबतच हे चित्रपट सीताचा हा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

आकाशवाणी इंद्रपूर केंद्र प्रसारण 103 मेगाहर्ट्ज ध्वनी लाइनवर सकाळी 10:30 झाली. प्रेरित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन.

शुभ नमस्कार. आपल्या आवडा गीतजन या कार्यक्रमात मी ज्योती प्रकर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतो, आजच्या कार्यक्रमातील पहिलं पत्र आलं आहे वरुका इथून, महेंद्र सरकटे, विजय सरकटे आणि मिलिंद सरकटे यांचं. या त्यांना ऐकायचं आहे सूर्या चित्रपटातील मोहम्मद रफी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत. संगीत शंकर जयचंद यांचं आहे. चला तर मग ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या सूरज या चित्रपटातील हे गीत.

गीत गुंजन श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा कार्यक्रम ऐकत आहात. श्रोत्या कार्यक्रमात एक निवेदन आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधार योजना सन 2025 मधील अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचं याबाबतचं सन 2025 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरता अर्ज करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमुळे आले आहेत. असे अर्ज दिनांक 30/5/2026 रोजी अपत्र करण्यात येणार आहेत. करा ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यात आलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्जातील त्रुटींची पूर्तता करून अर्जाची प्रत ऑनलाईन आणि ऑफलाईन कागदपत्रांसह दिनांक 30/5/2026 पर्यंत सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय वन जलनगर चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. जे विद्यार्थी दिनांक 30/5/2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन रित्या कार्यालयामध्ये सादर करणार नाहीत विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासून वंचित राहिल्यास त्या सदर विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्या. सद विद्यार्थी यादी या कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच या कार्यालयाचे वेबसाईट www.acsw.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवेदन संपलं. गीत गुंजन पत्रांवर आधारित कार्यक्रम ऐकत आहात. श्रोत्यांनंतरचं पत्र आलं आहे. जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गदर जोशी, गजान जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी आणि कुमारी साध्वी जोशी परभणी गणेश हारकर यांनी सुद्धा आपली आवडवली आहे. या श्रोत्यांकायचं आहे शर्मिली या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं नज यांनी गीत. संगीत SD बर्मन यांचं आहे.

गीत गुंजन श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित ही चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आहात. श्रोते हो, एक निवेदन आहे का? अनुसूचित जातीच्या नव उद्योजक तरुणांसाठी स्टॅप इंडिया मार्जिन योजना समाज कल्याण विभागाचे आवाहन याविषयी. केंद्र शासनाच्या स्टँडअप या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबुध प्रवातील सवलतीस पात्र नव उद्योजक तरुणांना मार्जिन उपलब्ध करून देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबोध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षांवरील नव उद्योजक तरुणांनी 10% स्वहिता भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदास स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट अँड सबसिडी अनुषंगाने नव उद्योजकांना प्रकल्प मूल्याचा 15% हिस्सा अर्थात अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येईल. श्रोते हो, सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. चंद्रपूर

जिल्ह्यातील पाचही इच्छुक व उद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दूध डेअरी समोर चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधा आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी आवाहन केले आहे. निवेदन संपलं. श्रोतेहो, विक्रमातील यानंतरचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट यडगुळ तुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळ एस डी कांबळे आणि अरुण यगुळवार चंद्रपूर येथून. या श्रोत्या ऐकायचं आहे नागिन या चित्रपटातील हे गीत.

श्रोते रोज धावपळ थांबून स्वतःसाठी दोन क्षण अडूया आणि आजसाठी तो एक आगळा नाला स्पर्श करणारा कार्यक्रम चलता बोलता रस्त्यात चालताना कॉलच्या परिसरात भारत किंवा चौकात आम्ही भेटणार आहोत थेट तुम्हाला काही हलक्या फुलक्या गप्पा काही रचक प्रश्न आणि तुमच्या मनात दिलेलं आवडतं गाणं तुमची गोष्ट तुमचा आवाज आणि तुझंच गाणं

शुभो या शिव गीता सोबत आता गीत गुण हा कार्यक्रम थेट समाप्त करून मी ज्योती पिंकर आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गीत गुंजन श्रोत्या पत्रावर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सचे आकाशले आहेत. आता आचारित करीत आहोत शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीता कार्यक्रमात ऐकूया किशोरी आणकर यांचं ठुमरी गायन. पण तत्पूर्वी ऐकूया हा संदेश.
1: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथम एकाच महिन्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: इंजिनिअरिंग क्षेत्रात उत्तम करिअरसाठी आज प्रवेश टेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
1: कॉम्प्युटर सायन्स,
2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: माइन इंजिनिअरिंग,
2: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
1: 10 वर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
2: मुलींसाठी मोफत शिक्षण,
1: बस वसतिगृहाची सुविधा उपलब्ध.
2: आज प्रवेश सोमय्या इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी आकाशवाणी रोड वडगाव वार्ड चंद्रपूर.
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9000004715
2: 9021986400.
3: आरोग्य हीच ही संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: माटकर मय स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा
4: सर्व उपचार सा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच खाली.
3: WCL CGHS रेले PJY आणि ESI संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबा एक भाग आहे.
4: आझाद विद्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: विश्वासाचे ठिकाण
4: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.

0: ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट से यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेशण्याकरता संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9375762188.
1: 20 वर्षांपासून चपूर शहराच्या मध्यभागात असलेली
0: NBA एग्रिगेटेड
1: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
0: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा.
1: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज टेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क 9209444185.

स्कीमच्या टीव्ही लॉ न्याय बंधू कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक माहितीसाठी लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर www.daily-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: किशोर आमोणकर यांनी गायलेला राग चौपुरी आपण ऐकत कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया काही संदेश.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मा क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: दहावी नंतर काय करायचं याचा विचार करताय?
3: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
2: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट.
3: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 12,000 रुपये स्टाइपेंड ची विधा.
2: 12 किंवा ITI नंतर दुसऱ्या वर्ष प्रवेश. स्कॉलरशिप उपलब्ध.
3: आज ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9446440.
0: श्रोते हो, यासोबतच शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो फरमाईश. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत मुक्ता बोझावार आणि सादर करते उमेश दुपारे.
1: हॅलो बोला.
2: मी वाघोडा खुर्दे किशन कुंभरे बोलता म्हणलं.
1: हा बोला.
2: मला गाणं ऐकायचं होतं.
1: सांगा कुंभरेजी कोणतं गाणं ऐकायचंय?
2: हा मला गाणं ऐकायचं आहे गोलमाल चित्रातलं गाणं ऐकायचं होतं आर डी बर्मन यांच्या संगीतातलं किशोर कुमारच्या आवाज मधलं.
1: हा गाण्याचे बोल सांगा कुठलं गाणं.
2: आने वाला पल जाने वाला है तो इसे जिंदगी बिता दो पल जो है जाने वाला है. ओ आने वाला पल जाने वाला है.
1: वाह वाह किशन जी आपण तर छान गाता.

0: पण शिकला आहात?
1: हो ताई, असं कुठे शुभम संगीत असलं तर लग्नामध्ये मी जात होत आहे मी.
0: अच्छा अच्छा, नाही म्हणजे शिक्षण घेतलंय का क्लासिकल?
1: शिक्षण घेतलं नाही ताई मी. मला हे रेडून शिकलो ना, तर मी का शिकलो असतो.
0: बरं, गाणी कुठं आवडतात तुम्हाला, मराठी हिंदी?
1: मराठी आवडतात, हिंदी आवडतात ना. मराठीतले गाणे आता बरेचसे गाणे आहे, महेंद्र कपूरचे आहे, अनुराधा रॉय आहे, लता दीदीच्या आहे, दीदीच्या आहे, भूषणी आहे, हेमलतांच्या आवाजाने बरेचसे काही गाणे आहे.
0: तुमचा आता गायक कोणता आहे?
1: माझा आवडता गायक किशोर कुमार, मोहम्मद रफी, सुरेश वाडकर, कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञ, आशाजी, लता दीदी, हेमलता, शमशाद बेग, बरेचसे सांगता येतील ताई.
0: वा वा, बरं मला सांगा तुम्हाला जुनी गाणी आवडतात की नवी?
1: नवी नाही आवडतात, जुनी आवडतात, सगळेच गाणे आवडतात ताई मला.
0: सांगा ना.
1: मी किशन कुंभरे स्वतः आणि माझी पत्नी चंदा कुंभरे, माझा मुलगा गणेश कुंभरे, जगदीश बेराय आणि रामरीजी लोखंडे कळीवरून आहे, आणि ठेमाजी इकडे आहे आमचे, आणि बापूरावजी भावनी शापूरबाई वरून.
0: ठीक आहे, ऐकूया तुम्हा सर्वांना आवडीचं हे गीत.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो बोला, कोण बोलते?
1: हा दिलीप मांडेकर बोलत आहे मॅडम. लाल दुपट्टा मलमल खा या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गाणं ऐकायचं आहे. आता माझं शास्त्रीय संगीतामध्ये विशारद झालं असल्यामुळे नाही का गाण्याची आवड पहिलेपासूनच आहे. रियाज वगैरे चालू राहते तर आता मना म्हणजे आवडते गाणं जास्त. ते
0: मग संगीताचे कार्यक्रम चंद्रपुरात जे होतात ते तुम्ही अटेंड करता की नाही?
1: अजून राहतो ना मॅडम. गाण्याचे बोल आहे मॅडम. रती बोसे अगदी बोसे तमामांसे मिलिएगा.
0: आकाशवाणी श्रोते आमचे इतके सुरेल आहेत हे फार आनंद होतोय.
1: श्रोते आहे मॅडम संकेत मांडवकर, लावण मांडवकर, शांताबाई मांडवकर, माधुरी मांडवकर, विशाल अडचुले, योगेश अडचुले आणि समस्त अडचुले परिवार.
0: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं.

0: हेलो हेलो फरमाइश
1: हेलो फरमाइश नमस्कार भाई.
0: नमस्कार बोला. हाँ हेलो कोण बोलते.
1: अभिषेक बावत बोलतो.
0: आपल्याला आज कोणतं गाणं ऐकायचंय.
1: सनम देवफा जुडी मजा न देंग.
0: आपल्या श्रोत्यांची नावं सांगा.
1: हा छोटी बाई शेख, साजन बेगम, फारुख शेख, वसी शेख, सना शेख, अश्मिरा शेख, इरफान शेख, दिनत शेख, फैजान शेख, फरहान शेख, अब्दुल लोहेला, साजिदा शेख, फरजाना सय्यद, अरुण सय्यद, अब प्राध्यापक जी मोरे सर.
0: ऐकलं होत आपल्या आवडीचं हे गीत.

0: हेलो फरमाइश.
1: हॅलो, हा नमस्कार ताई.
0: नमस्कार, बोला.
1: मी सुरेश रामू साबळे बोलतोय. हॅलो फरमाइश. तर या कार्यक्रमात मला एक गीत ऐकायचं आहे. हा मैने भी प्यार किया या चित्रपट गीत ऐकायचं आहे. आणि गीताचे बोल आहेत, मुबारक हो तुमको हे शादी तुम्हारी, सदा खुश रहो हे दुआ हे हमारी. हे गीत ताई.
0: अच्छा, म्हणजे लग्नाचा सीझन सुरू म्हणून तुम्हाला हे

0: ऐकायचंय का की कुणाला ऐकवायचंय?
1: संगीत ऐकण्या पाठी एक कारण आहे, माझे मित्र सौ अनिता राहुल भांबिष्टे कमनोर हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आणि या जोडीचा दिनांक 26/5/2026 रोजी 36वा वाढदिवस येत आहे हो.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे त्यांना हे शुभेच्छा देण्यासाठी गीत ऐकायचं येत आहे.
0: नाही नक्की ऐक.
1: आणि माझे काही रसिक मित्र सुद्धा आहेत, त्यांच्या मैत्रिणी सुद्धा आहेत, सौ अश्विनी सगर साखरे, निशा, नितीन, रतन, संजय कडाले, तसेच सौ लता राजाराम चव्हाण, सौ छायाताई तानाजी चौगले उदयवडी आणि तसे काही रसिक मित्र सुद्धा आहेत. श्री श्रीकांत शिरोळकर रांगोळी, तारिका संभाजी सुतार गणेशवाडी आणि अमित नारायण ओंडे वारणा नगर आणि शशांत कांबळे आरग आणि आमच्या घराशेजार दोन बहिणी आहेत सौ आशा अंकुश गोरे, सौ किशोरी दत्ता गोरे, सौ अलका दयान साळवे आणि सौ मेघा सुभाष सातवेकर. या सर्वांना हे गीत ऐकायचं आहे.
0: बरं सांगा सुरेशजी, लग्न समारंभाबद्दल तुम्ही बोलत आहात तर काय वाटतं तुम्हाला हे जे आत्ताची लग्न समारंभ आपण जे साजरे करतो आहोत तर हे कितपत योग्य आहे? इतका खर्च करून किंवा पाण्याची टंचाई होत असताना, इतकी जाणवत असताना किंवा इतका तीव्र उन्हाळा असताना आणि एवढ्या आनंदाने उत्साहाने हे लग्न समारंभ साजरे करतो आहोत, तर काय तुमचं काय मत आहे या सगळ्या सोहळ्यांविषयी?
1: पूर्वी जे लग्न फार चांगली होतो.
0: चांगली म्हणजे
1: काय, एक दोन दिवसाचे मुहूर्त धरले जात होते, त्यामुळे पाहुणे रावळे सगळे मित्रमंडळी दोन दिवस आपल्या गावी राहत होती, लग्नाचा समारंभ मोठ्या प्रमाणात होता, लग्न एक धूमधडाका होता त्यावेळा. पण आता काय झालंय, युग बदललंय आणि रेडीमेड लग्न सारखे झाल्यासारखे दिवसादिवस लग्न होतंय हो.
0: बरोबर.
1: दिवसादिवस लग्न म्हणजे आज सकाळी मुहूर्त झाला, संध्याकाळी सगळं समाजात झालं, अशी लग्न होतात. एक दोन दिवसाचं मुहूर्त असले की कसं सगळं घरभर चांगलं आनंदी वापरत असते ना, गल्लीत सगळ्या गावभर. आणि तुम्ही लाऊडस्पीकर लावते ताई लग्नात?
0: बरोबर.
1: आणि लाऊडस्पीकर इतका आवाज गावभर वाटत होते की आज लग्न आहे, कुणाचे लग्न आहे. आणि त्यावेळा गाणी कशी लावायची, नेसली माहेरची साडी, लाडाची लेक आली वयात, आता नकाटीला ठेवू घरात, अशी गाणी ऐकली जात होता इतकरवर. पण आता झालंय लग्न दिवसादिवस, सगळा समारंभ आटपतोय दिवसादिवस, म्हणजे त्यात काय नाहीच हो असं वाटतंय आम्हाला.
0: या सगळ्या समस्यांना घेऊनच आपण खर तर पुढे चालतो आहोत. पण शेवटी काय, तस्मै नमः, आपल्याला हे सगळं साजरं करायचं आहे, जी आहे परिस्थिती त्या परिस्थितीत. आता मी सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींकडे धन्यवाद म्हणते मला आणि ऐकवते हे गाणं.

0: हेलो फरमाइश।
1: हेलो नमस्कार।
0: नमस्कार बोला।
1: तर आपला शुभचिंतक बाहुबली छत्रपती संभाजी नगर येथून वार्तालाप करीत आहे ते 84 वर्ष चालू आहे ते।
0: वा वा छान छान। तुम्ही 8 दशक आपल्या वयाची पूर्ण केली आहेत।
1: मी लहानपणापासून गाण्याची आवड असल्यामुळे तो छंद आज पावेतो म्हणजे जिवंत आहे आणि मी काही कलाकार नाही एक रसिक।
0: नाही नाही रसिक सुद्धा फार मोठी गोष्ट आहे कारण सगळेच कलावंत होऊन कसं चालेल ना। कानसेन असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण कानसेन नसतील ऐकणारा श्रोताच नसेल तर त्या कार्यक्रमांना अर्थ उरणार नाही।
1: बरोबर बरोबर। आज मला फिल्म बेजू बावरा मध्ये मोहे भूल गए सावरिया या गीताचा आवाज घेऊ इच्छितो। आपले लताजीचा आवाज आहे आणि नौशादजीचं संगीत आहे ताई बेजू बावरा।
0: वा वा छान छान पसंती आहे आपली। नक्की आपल्याला हे गीत।

हॅलो फरमाईश, हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमाच्या साधिका होत्या मुक बोझावार आणि सादर करते होते उमेश दुपारे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रहून सहक्षेपित करीत आहोत.

0: यूपी पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
1: आरबी सांगते
0: जाणकारांना सतर्क करा.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
0: जाणकारांना सतर्क राहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वरच्या मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहान शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आता हा दिवस जगातील संस्कृती वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्ण पाटील यांनी केली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया.

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण करण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोग असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालेमध्ये आत्मविश्वासाची पाठ या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्री, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आत्म असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीव जगायचं आहे, आपला जे उपलब्ध झालेला आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेच काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मत करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होतो तो आपल्या आत्मन तो होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते.
0: हो,
1: म्हणजे

जे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, काम आहे, करतच आहे, नोकरी आहे, करताच आहे, तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव घेतली पाहिजे की हे मला करायचंय, म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की ह्याची आपण नाही गॅरंटी देऊ शकत. मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळू शकते किंवा मी जर माय

0: ग्रांटेड की जसं आता महिला आहे काम आहे करतच आहे नोकरी आहे करताच आहे तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीवून घेतली पाहिजे की हे मला करायचंय म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की ह्याची आपण नाही गॅरंटी देऊ शकत मी आहे ना मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळू शकते किंवा मी जर माय पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर तितकीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास ठेवण्यास मदत करतो तर त्याविषयी सांगाल.
0: हो जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचार की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्याने तुम्हाला आनंद मिळतो आहे तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही
1: आहे.
0: पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीचेची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का ना करते 15 मिनिटं का होईना करते आहे जे बी लावलं होतं त्याला आता झाड आलं आहे त्याला फुलं आलेले आहे तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढत का?
0: हो खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठली गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच पण आपला आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते आणि त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गा म्हटल्यानंतर छान वाटतं तशी कुठलीच गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल आपल्याला सकारात्मकता येईल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आता तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते ते एक रुटीन झालेलं असतं त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा ज्यातनं समाधान मिळू शकतं. कोणाला सोशल वर्क असेल आहे कोणाला गार्डनिंग असेल आहे तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे मी काहीतरी करू शकते आहे मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळत आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे या गोष्टीने सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे माझा रंगच असा आहे मी काही करू शकत नाही मी बाहेर काही केलं नाही घर माझ्या कामाची कोणाला किंमत नाही हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गे की जे हे तुमचेच विचार आहे हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत यांनी आपली स्वप्रतिमा

0: प्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपली स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे, स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बॉ, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडत आहे त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल ना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातला जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेनी आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधनं येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणत तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का, तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते की मी माझ्याला रागव का नको रागू, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो शारीरिक त्याचे जे हे असतील मग त्याचं वागणूक जे असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जे असेल आहे किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजू जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पिजायची मानसिकता टली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी होऊ शकतो.
1: बर, इथे कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स नसतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय. आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्या जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला निराश येतो. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेला आहे की आत्मविश्वासाची जी पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य तिने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणवच नाही, हा त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की लिहून आलो माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण एवढं तुम्ही आकलन केलं नाही त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की केलेला मुलाला येत आहे पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही मला जमेल की नाही, मग त्याची तशा परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं स्वतःच सेल्फ अवेअरनेस जो आहे तो योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे आणि जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक. दुसरी गोष्ट त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे स्वतःकडे परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण पॉझिटिव्हिटी जाणवते की यांच्याशी बोलायला छान वाटतं, बो
1: हो
0: आनंद वाटतो. परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांची बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्न येत नाही. त्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं पण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेतो.
1: जयश्री, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे,
1: हो
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो म्हणजे स्वतःच आकलन करतो तेव्हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचं निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे शेत करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो पण मिडिल एजेड महिला असो की

0: आजपर्यंत काही केलं नाही बाहेर, पण आता मला करायची इच्छा आहे बो. अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय आहे, किंवा माझं कुक चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, हे माझं स्ट्रेंथ आहे. माझी विकनेस काय आहे, किंवा मी मला जे करायचंय मला घरात राहून करायचं, मला बाहेर नेता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे सण काय आहेत, आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेल.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्ती भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो, किंवा हो असं होणार आहे तर तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतरून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी असं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस, त्याच्यानंतर दुसरं काय आहे पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक, तिसरं काय की काहीतरी करते आहे त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही तर मग तो ताणतणाव परिस्थिती आहे. ती ताणतणावाचा सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनव, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला क्षमतांची जाण पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चल आपण डान्स करू, प्रतिने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचंय का, मग त्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन अंध हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो बनवला आणि त्याच्यातनी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतो.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळे जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्याचा आहे त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही, विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतंच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्याविषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहतो, कारण ते समाधान हे आहे ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात

0: काय आलेलं आहे किंवा आपण करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधानचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवल, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सगळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूर तर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरता या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केले अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी काय सांगाल?
2: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा, आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चालले असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासून जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कंचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
2: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरीत्या सेव करत नाही. जर तो पैसा योग्यरीत्या सेव झाला नाही तर त्याचा योग्यरीत्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरीत्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठे मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव होतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घ्या येत नाही कारण पैसाच हाताशी राहणे. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असे मला वाटतं.

0: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका फरक आहे मग?
1: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय, तर तो पैसा सांभाळून ठेवणे, तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे, आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं, तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमाई लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लाग, जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा, आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढेल. त्याच्यामुळे पैसा सेव्ह करून चालेल का? तर नाही, कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केले पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला एवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही, तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता होतो, पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
0: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे, तर तो प्रकार आहे.
1: बरोबर बरोबर.
0: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं योग्य वय नेमकं काय आहे?
1: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तू म्हणाल आजच म्हणजे आजच कस? तर ज्या मोमपासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासून किंवा त्या महिन्यापासून जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान मुलं असतात, आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासून कल्पना येते, सवय लागते की नाही जर बाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताळ पडू देता करतायत तर आपणही असेच करावं. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी, तर ज्या वेळेपासून किंवा ज्या वर्षापासून तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासून तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं, तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा पैशावर पैसा नच जाईल, आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा कॉर्पस असेल हा मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट, जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
0: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेच दाखवतो ना कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात, त्याच्यामुळे ते वय जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे, 20 नंतरच करा सुरुवात करावी.
1: हो हो, अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी पर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासून सवयला, म्हणजे पुढे जाऊन त्या त्रास नाही होणार.
0: तर मग कांचन ताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
1: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एक तर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात? की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे, किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे, किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे, किंवा बिझनेस मधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तुम्हाला लागणारे खर्च, याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
0: कांचन ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
1: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो,
0: अचानक
1: जे अचानक येतात ते कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला किंवा येणारी मेडिकल इमर्जन्सी किंवा

0: किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते. अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढा जायचा ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे.
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असं पाहिजे. म्हणजे कसं आहे की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय तर असं कोवायला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर का तर काय सिक्युअर करा घरातली जी कमावती व्यक्ती आहे समजा कुठल्या अनावनाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातले बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधनं होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे.
1: म्हणजे हे अगदी मस्त आहे.
0: येस बिलकुल.
1: कांचनताई आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे म्हणजे FD म्युच्युअल फंड शेअर्स मध्ये पैसा गुंतवणं गोल्ड म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत.
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेच लिक्विडेट तुम्ही पैसा करू शकाल अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे दीर्घकाळासाठी तुम्हाला जर ठेवा तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी आहे आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घकाळासाठी राहतील तेवढा तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही.
0: इंग्लिश मध्ये एक म्हण आहे रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न होईल. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक होईल आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळेल. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्युलर आपल्या ऑप्शन म्हणजे FD RD पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी.
0: हा लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण FD म्हणतो किंवा RD म्हणतो ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी आहे तर अशा वेळेस

0: या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करायला हवा हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरता या मालिकेत आपण ऐक आहात अर्थतज्ञ कांचन करंदकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचन ताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि SIP याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते जे अगदी हे लोकप्रिय आहे, या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
0: म्युच्युअल फंड म्हणा किंवा SIP म्हणा, हे थोडस आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट पेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या FD म्हणा किंवा RD पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. FD RD मध्ये सुद्धा आहे पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, हा जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्या पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. मी म्हणेल SIP म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागते असते, पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करायची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या
1: SIP. म्हणून हे लोकप्रिय. बरोबर, अगदी काय. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे एवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात. म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
0: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली, एखाद्या कंपनीबद्दल म्हणा किंवा दुसरी गोष्ट, कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं. पण तो कोविडचा काळ निघून गेला, त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घ्या, तर हे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात. तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
1: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
0: यांच्या सल्ल्यानुसार तू गुंतवणूक करा पण ब्लाइंड होऊ नका. तुम्ही पण तेवढं अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
1: मग ते किती तज्ञ त्या क्षेत्रात?
0: बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकलं आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण काय आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते, प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते,
1: घरात येणारा पैसा
0: वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं सखा असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
1: अगदी काय कांचन ते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते, मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
0: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती. पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असं प्रकार ना की आपल्या आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफ साठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता,
1: जो सुरूच राहायचा
0: जो मिळतच होता रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाही. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं रेट तुम्ही गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस

0: राहील.
1: अगदी.
0: कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार आहे आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: पण कांचन ताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं निवृत्ती नंतर मिळणार पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच अगदी नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे. पण ते सगळं करताना तुमचे रिटायरमेंट साठी तुम्ही विचार केला का? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्व आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसे तुमच्या रिटायरमेंट साठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल्या की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंत घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तू घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंट साठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
1: काळजीचं कारण
0: नाही.
1: तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
0: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच इन्व्हेस्ट व्हायला हवा. सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तर मिळतच नाहीये. आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टील इन्व्हेस्टमेंट होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावं लागेल आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्याय निवडावं लागेल. तर हे दोन्ही प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतील.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्ती महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20 किंवा 30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलिस्ट सुरुवात होणं जास्त महत्वाची आहे आणि ती सुरुवात करून चालणार नाही त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात
0: करतो आणि नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेने सुरुवात करा पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढेल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्या?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000-30,000-35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी पहिले तुम्ही तुमचं मिळणार इन्कम आणि खर्च हे काय याचा ताळमेळ बैलेन्स की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगायची असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्केशन करा. कारण काही काही खर्च बरेच असतात जे अवॉइडेबल असतात जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याचे ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्केशन.

0: करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढे आहे, जे टाळता येऊ शकत ते खर्च वेळ अशी. आणि मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला पॉप त्याची हळूहळूपणे लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल आपण सांगू इच्छिता?
0: आता 3 गोल्डन रूल म्हणजे पहिला आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करता मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग सुरुवात करा, कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी पैसे खर्च करा. त्याच्यानंतर उरल्या पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंट, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये दूरदृष्टी ठेवा की हो मी 10 वर्ष किंवा मुलगा झा मुलगी झा तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग मला मिळणारा पैसा हा भरपूर येईल.
1: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच, कारण काय ना राईट गाईड घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा शॉर्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा वेल्थच आहे.
1: अगदी.
0: तर वेल्थ जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजर कडे जावं
1: जायला पाहिजे.
0: हा, की ज्याला मार्केट मधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, त्याच्यात आपला एवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
1: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्म गुंतवणूक सोपी झाली आपल्याला वाटतं?
0: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाइन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तू तुमचे गोल अचीव्ह करू शकतो.
1: तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आप खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.

जागा आर्थिक साक्षरतेला. कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात हे छान असं भावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या भावगीत बरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुम्ही निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादर करत्या होत्या संगीता रसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आज चुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

क्षितिन मेगाहर्ट्स FM वनिलहरीवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. वनिता मळ मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आपण एक आकाशवाणी मुंबई घेऊन हा कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. विविध भाई प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राहूनच सहक्षेपित करतो.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाला दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदकदान करण्यात आले. मोदी यांनी हा सन्मान भारतातली शेती, पशुपक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौल देसे यांनी आज दिली आहे. ते आज मुंबई

0: भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: We can add 30% bio-bitumen into petroleum bitumen with 15% rubber powder where we can get it from the used tire and 7% plastic. We have already successfully implemented the road already using this technology.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमनग पार्थ भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या

सरकारच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्यवृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCOनं हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या दोन प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देत आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही

0: देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचा सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळं आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: We can add 30% bio-bitumen into petroleum bitumen with 15% rubber powder where we can get it from the used tire and 7% plastic. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5 अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोला लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी CBI कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क

अशा विविधनावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घेतलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे, तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी

हाय हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणी, कसे आहात रे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युवा कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडरवर फक्त तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठे, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. दिवस आपल्याला सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले, कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अधवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं होतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार असतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं. आणि सर्व वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा अख्खा नसतो, तो फक्त विना करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात

तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हा विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी होते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशात अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जो धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्या एकच गोष्ट शिकतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म जात भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जप आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी बड़ा आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवळमध्ये. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐक नाही किंवा गुणगुण नाही. असं न होणं म्हणजे फार क्वचित. सकाळची भक्ती ते असोत, पासातले हेडफोन असोत, अभ्यास करण्याची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांची मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार द्या. आणि गाणे जुने असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा एसेन्स वेगळा आणि खासियत वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अंग, भावड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीतचं महत्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एक क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकारचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजन, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तर सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा एक वेळेला आपल्या न येण्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं ऐकलं की मन अगदी हलक होत, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण एकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवळमालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सन्मती रावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घे. नमस्कार.

0: मित्रांनो, आता आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावटकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मध्ये या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्ला मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्राया मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मध्ये करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवर अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगले. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तर खूप खूप स्वागत आहे युवाणीच्या आजच्या करिअर मंत्रालयात.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगले, असिस्टंट प्रोफेसर GH रसनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय, तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रोज पर्सन म्हणून जाणं, तर अशा बऱ्याचशा जागांमध्ये, खूप सारे एरियाज मध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17-18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या

0: क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला क्लिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
1: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपला आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
0: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीमचा समावेश होतो?
1: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर ऑर क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
0: नक्की सर, जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
1: जर असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात त्याला अपॉर्च्युनिटी एज अ सॉफ्टवेअर डेव्हलप म्हणून मिळत, ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एक अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं, त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक, आय कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर, हे सगळे त्याचा समावेश आहे.
0: नक्कीच, आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
1: असं बघलं तर जरी काळजी म्हणलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्ट्रीम आहे. ती डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होत राहतो. ते जे कोणी परिस्थिती ते आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉन्ग लर्नर, ते खूप लॉन्ग लर्नर झाला पाहिजे. सोबत त्यांनी त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS हे क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आय सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
0: नक्कीच, आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आयटी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
1: जरी जॉब नसेल मिळत ते कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची, किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही, तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशन वर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत, तर त्यांनी कुठेतरी CDAC हे सगळे कोर्सेस करून त्याच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असले तर स्टुडंट मध्ये किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंट मध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर त्या सगळ्या गोष्टीचा पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण ना अपग्रेड करावी लागेल.
0: नक्कीच, म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं देखील
1: अत्यंत आवश्यक आहे.
0: नक्कीच मॅडम, आयटी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आयटी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर

0: असं वाट की भारतीय इंजिनियर साठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तरी वी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
0: मागचं कारण हे असू शकत की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तिथं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असं असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करत की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकावडे?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे. देखा एक ख्वाब में जो सिलसिले.
1: नक्कीच, तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: बघूयात आपण पुढील प्रश्नांकडे. आणि आय टी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो, असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आय टी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. पोरासाठी किंवा ग्रॅज्युएट साठी ती पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टीमध्ये पण आहे, इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम, या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे,

0: कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते एक थोडं चॅलेंज तिथे तो पडतो. परत एज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे तर सायबर सिक्युरिटीसाठी पण खूप सारे ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सिक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखाद्या सेक्युरिटीवर एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
1: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे.
0: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू दी कंपनी आपण म्हणू शकतो. सो जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन कोर्सेस करावं लागेल.
1: नक्कीच मॅम. तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलात, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध
0: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत पण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं सीडॅक आहे. सीडॅक इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्डवर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम. आपण मध्ये एकदा बोलताना एआयचा पण उल्लेख केला, तर एआयचा परिणाम क्षेत्रावर किंवा आयटी मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे एआय सगळं किलर ऑफ दी आयटी सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकत, कारण की खूप सगळ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे. एआय मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण युज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे की माझ्याकडे एक आयटी डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप शुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी 1:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. गडचिरोली नजीक मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी. आणि 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली. शेतकऱ्यांना बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत तसंच बँकांनी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर न विचारण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याशिवाय पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि त्यासाठी जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं.
2: हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय. विशेषतः साधारणपणे तर त्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जून मध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलै मध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्ट मध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबर मध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत.
1: यंदाच्या खरीप हंगामावर एल निनो

चे सावट असणार असून याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना बसेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात खरीपाचं क्षेत्र 152 लाख हेक्टर आहे. राज्याला 20.16 लाख मेट्रिक टन बियाण्यांची आवश्यकता असताना तब्बल 28 लाख मेट्रिक टन बियाणं उपलब्ध आहे. हे सर्व बियाणं प्रमाणित असावं आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साथी पोर्टल तयार करण्यात आलं असून या पोर्टलवर प्रमाणित बियाणंच विकत घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सिप्रस उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगात वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असून आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सारखे जागतिक दर्जे प्रकल्प राज्यात उभारले जातल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व, भूमध्य, सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निको क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रस हे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. संघ मजबूत करण्याच्या उद्देशानं

करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. संघटन मजबूत करण्याच्या उद्यानं संघटन सृजन अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाध्यक्षांच्या मंजुरीनंतर के सी वेणुगोपाल यांनी या संदर्भातलं पत्र जारी केलं. त्यानुसार काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल गोडदे पाटील यांची तर अमरावतीच्या शहराध्यक्षपदी बबलू शेखावत यांची निवड झाली आहे. अकोला शहराध्यक्ष म्हणून महेंद्र गवळी, अकोला ग्रामीणमध्ये प्रकाश तायडे, चंद्रपूर शहराध्यक्ष म्हणून शिवा पोलिसेटी तर चंद्रपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष धोटे यांची निवड झाली आहे. वर्धेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल कोल्हे, वाशिमच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल चौधरी आणि यवतमाळचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन नाईक यांची निवड झाली आहे. तर गडचिरोलीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानाअंतर्गत 19वा रोजगार मेळा शनिवार 23 मे रोजी सकाळी 10 वाजता नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. देशभरातल्या 47 शहरांमध्ये एकाच वेळी रोजगार मेळा होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात रेल्वे, टपाल, संरक्षण आणि आरोग्य विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलंय. लातूरमधल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. दरम्यान नीट यूजीची परीक्षा आता 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राजीव गांधी पुण्यतिथी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात आहे. त्यानिमित्त दहशतवाद विरोधी दिनही आज पाळला जातोय. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आकाशवाणी, महावितरण आदी आसनांमध्ये तसंच विद्यापीठांमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशात शांतता आणि सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकून ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली इथून उमरखेड जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यानं 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ख्वाजा शहाबुद्दीन वय 58, शिवांश स्वप्नील नवघरे वय 7 महिने आणि लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय 55 वर्ष अशी मृतांची नावं आहे. मार्गावरील मुरखळा नवेगावच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठडा तोडून खाली उलटली. नागरिक आणि पोलिसांनी जमिनीना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केलं. तिथं उपचारादरम्यान तिघांनी प्राण सोडला. अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात चाकीस्वार इस्माचा मृत्यू झाला. 40 वर्षीय नौशाद कुरेशी आपल्या दुचाकीनं महामार्गावरून जाताना लोणी गावाजवळ मागून आलेल्या भरधाव कारनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं तसंच मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करणं हा उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ मार्फत घरोघरी भेटी देऊन प्रगणना करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध. नागरिकांनी इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलंय. जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होत असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी आणि साठेबाजी टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. शेतकऱ्यांनाही शेतीचे आवश्यक इंधन उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे यार्ड इथं पॉइंट परिवर्तन आणि अन्य कामांसाठी आज आणि उद्या विशेष ब्लॉक देण्यात येणार आहे. या कामामुळे गोंदिया स्थानकावरील काही मार्गांवर रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून

अनेक मेमू प्रवासी गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. गोंदिया गढा, गोंदिया झारसुगुडा तसंच रायपूर डोंगरगड मार्गावरील काही गाड्यांचा यात समावेश आहे. प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तसंच वन्यजीवांच्या प्रजनन काळात पर्यटकांची सुरक्षा आणि जंगलातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता पेंच, बोर तसंच उमरेडनी करंडला या अभयारण्यात जंगल सफारी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. आगामी 23 मे पर्यंत अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्यानं उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. गोंदिया आणि गडचिरोली इथं येलो अलर्ट राहणार आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. आज दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 46.4 अंश सेल्सिअससह चंद्रपूरला सर्वात उष्ण ठरलाय, तर वर्धा इथं 46 अंश सेल्सिअस, नागपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस, तर गोंदिया इथं 44.4, अमरावती इथं 44.8, अकोला इथं 43.8, तर बुलडाणा इथं 39.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकाचं नियोजन, जलयुक्त शाळेची कामं पूर्ण करणे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत आज भारत आणि एप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. गडचिरोलीच्या मुरखळा नगाव वळणावर बस उडून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी. आणि 3 मे पर्यंत अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा रेड अलर्ट. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लिए आकाशवाणी प्रसारण है विविध भारती। संगीत सका।

0: कमाल शिकारी राहिला काया खुशहाल.
1: माझा एक शेजारी संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल सवले पण तो काही केल्या मान्यच करत होता की बिल शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा नाव PM सूर्य घर मोफत योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागत तेव्हा मला आता बसवून घेतो PM सूर्य मोफत योजना सहभागी होण्या.

0: आकाशवाणी मुंबई राजेंद्र भाते प्रादेशिक बात देता है। सड़क बात में भारतीय उद्याना युरोप पूर्व भूमध्य सागर आखाती आणि उत्तर अफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशाच्या उद्योग संस्थांमध्ये सहा सामंजस्य करार। खरीप हंगामासाठी जास्त जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणि एका लायक। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेच्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रस हे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रस सोबत युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणूक 40% वाटा राज्याचा आहे। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे। तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी मेडी सिटी आणि जीसीसी सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक। आय फुली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपान्शन इन आवर इकॉनॉमिक रिलेशनशिप। शिपिंग अँड मॅरिटाईम कॉर्पोरेशन कॅन कम a defining pillar of the partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। राष्ट्रीय बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेट विचारात न घेण्याची सूचना न केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शहराची कामं वेगात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली। शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं। अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन फलोत्पादन नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नोंद केलं। कृषी निर्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून याच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हमभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारी संदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडा केंद्रीय समितीची बैठक झाली। शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं। शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना कांदा नाफेड विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या, त्यानंतर ही बैठक झाली। नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या। माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली। काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांच्या स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली।

दहशतवादी हिंसाचार विरोधात जनजागृती करून समाज शांतता एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधींच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत होत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यू मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रशिक मी पत्ता आपलं पुन्हा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साम्य असल्या तक्रारी केल्यास त्या ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, काशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशा लक्षणे दिसल्यास प्रवाशी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्गाराच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली भारत आफ्रिका फोरम परिषद ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरूर यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरूरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरूरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून उसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग नाणेफेक जिंकून प्रथम क्षणरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी क्रिकेट परिसरात आज पहाट लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:45 सुमारास गावदेवी क्रिकेट कॉम्प्लेक्स मधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा एक जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, भूमध्य सागर, आखात आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशाच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल ही तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा आणि नीट पेपरफुट प्रकरणी आणखी

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष हे आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशक जुन्या

0: आयकर कायची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतलीय. या कायद्यात कर कायदे सोपे तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यात तरतुदी सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणणार आहोत.
1: सर, आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामुळे बरेच असे त्याच्यानंतर नोटिफिकेशन सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती त्याच्यामध्ये कायदा फारच असा असं बाकी आपण म्हणतो इंग्लिश सुद्धा झाला का त्यामुळे त्यांनी काही नवीन कायदा असा बनवलाय ज्यांनी करून सजेक्शन असे एकत्रित सगळे आणलेले आणि त्या दृष्टीने याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट की याच्यात काय की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे असे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. बेसिकली काय आता डिजिटल युग पण आला आहे आणि त्याला अनुरूप बनवणं गरजेचं होतं, त्याच्यावर त्यांनी नवीन कायदा ते आणलेले आहेत. बाकी त्या गोष्टी जर तुम्ही बघाल ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसएसजी आहे ते फारसे काही झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील, जुने कर कमी होणार आहेत,
2: कराचे दर किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही देशच नाही. सगळे जे काही बरांच्या जे बाबतीत कराचे जे दर आहेत स्लॅब एक्शन एक्झेम्पशन हे आधीच्या कायद्यामध्ये ते सारखेच राहिले आहे. तर असं काही फारसा काही फरक मान्य माणसाला असो किंवा काँग्रेसला असो कोणालाही असा काही फार काही फरक पडलेला नाही. म्हणून मला असं वाटतं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाही त्याच्यामध्ये. सीएला तुम्ही जे आधी करत जसं करतात तसं कन्सल्ट करा आणि जे काही त्यांना काही ऍडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी मला जो काही भरावा लागतो किंवा ज्या वेळी तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता काय कॅपिटल गेन्स वगैरे काय तुम्ही भरता त्याला तसं झालेलं आहे की काहीही कुठेही काही बदल नाही. इंटरटेशन पण याचं कम्प्लायन्स पण याचं काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले बाकी बदललं.
1: सर, आता हा नवीन काय आहे तर त्याच्यानंतर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयकर फॉर्म्स म्हणतो. ते काय फॉर्म्स बदललेले आहेत काही रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काय अशी अशी काही बदल नाही. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाही. रूल मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन ते सेमच आहेत, काही बदल अशी काही नाहीये त्यामध्ये. बिलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जर मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज आहे आणि तो आपण जसं फायनान्शियल आणि असेसमेंट इयर म्हणतो त्याच्याविषयी आपण टॅक्स इयर आपण म्हणतो. म्हणजेच काय सपोज आपण एप्रिल 2026 मध्ये काही सॅलरी आपण केली असेल काही मिळाली असेल आपल्याला सॅलरी तर ती सॅलरी जी आहे ती 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याचा टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे करता नेहमी संकोचित व्हायचे की याचा अर्थ काय तर ते सगळं निघून गेलं आहे. आता एक टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर. बाकी त्यात काही बदल त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरू पोर्टल पण सेम सगळं सेम पण आहेत काही त्याच्यात पण झालेलं नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील त्याच्यात काहीच बदल झाले नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
2: रिटर्न भरायची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्याच्यासाठी 31 जुलै पर्यंत त्यांनी रिटर्न फाईल केला पाहिजे. त्यात काही याची बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा पाठवतो अंडर एलआरएस स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण जे पैसे बाहेर होतो ते आपल्याला 15 CCV आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 140 असे आपण आता फॉर्म नंबर बदलले परंतु त्या काही आतमध्ये काहीच बदललेलं नाहीये. तुम्ही तुमच्या सी जर विचार त्याप्रमाणे ते तुम्हाला बरोबर जाईल करतील. तर आपण अधिकृत घोषणा जे काय त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा ते रिटर्न फाईल करावं.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर कन्सेप्ट तुम्ही केलेस म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार, त्यांना फक्त टॅक्स लक्षात ठेवायचं.
2: एकदम बरोबर. सामान्य करदांना अनेकदा गोंधळात येणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं फायनान्शियल काय असतं मग ते वेगवेगळे आहेत का. त्यासाठी सरकारने असा विचार केला

0: की एवढा गोंधळ नकोच नको. आता आपण एक त्यांच्या घेऊया आणि तिथे टॅक्सी ही एक संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी तसं केलंय.
1: सर आता 15 नंबर 15G 15H याची सगळ्यांची सवय झाली होती किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तो पाठ झालेला होता. तर मला फॉर्म नवीन नवीन येत आहेत त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म काही बदलले नाही, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी फॉर्म 121 असा नंबर झालेला आहे. बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता 16 तुला कशाशी रिलेटेड होता टीडीएस सर्टिफिकेट होता रिजचा. तो त्या टी सर्टिफिकेट बेसिस वरती तुम्हाला पुढे त्यातही तुमचा टॅक्स जो भरायला यायचा त्या सर्टिफिकेट मध्ये तेवढा आपण तो टॅक्स दिला गेला आहे या अनुषंगाने टॅक्स कमी सुद्धा भरावा राहायचा. तर पण ते चालू राहणार आहे. फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे. फक्त फॉर्म नंबरिंग बदलले, बाकी काही बदल नाही आहे. कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही याच्यामध्ये.
1: सर आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो त्याचे पण काहीतरी बदललेले आहे. काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आधी काहीतरी अॅन्युअल झालेली आहे. तर हे नक्की काय बदल म्हणजे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही.
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही त्याच्यात बदल नाहीये. हे हळूहळू हे जे कायदे आहेत हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट सुद्धा या गोष्टी होत्या. त्या हळूहळू आल्या आहेत आणि त्या तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे ती नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि करंट अकाउंट आहे जे बिझनेसवाले लोक वापर करंट अकाउंट त्याच्यात 5 लाखापेक्षा जास्त जर जमा झालं ते नोंद होऊन जात. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवर. जर सेव्हिंग मध्ये 10 लाखापेक्षा जास्त जर ड्रॉवल असेल तर मग 2 टीडीएस कापला जातो. हे सगळे टीडीएस वगैरे याच्यासाठी आहे. म्हणजे त्यांनी कुठे ना तरी नोंद घेतली पाहिजे सरकारनी आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे याचे त्याचे एक ओव्हरऑल त्याच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचार काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इशू ऑफ लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात. तर एक बरोबर एक रेड फ्लॅग होऊन जातो ट्रान्झॅक्शनचा आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. कुठे ना कुठे कॅश ही कमी कमी पाहिजे असं सरकारला पहिल्या बरेच वर्षापासून वाटत आहे आणि त्या अनुषंगाने या गोष्टी करून घेतल्या. त्याच्यात काही नवीन इन्कम ऍक्ट काय संबंध नाही आहे.
1: सर वेगवेगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग. तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत. हे नेमके बिल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेटची झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं. तर यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्या द्यावा लागणार आहे. त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचा आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग त्याचं रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते. म्हणजे जसं कोणी शेअर व्यवहार करतोय शेअर ब्रोकर कडनं जे डिटेल घेतले जातात किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केला तर रजिस्टर कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे जे डिटेल ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल लेवलच्या होती. प्रॉपर्टी रजिस्टर 30 लाखाची जर व्हॅल्यू असेल त्याची त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जर रजिस्टरमध्ये रिपोर्टिंग करावं लागतं तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंट घेते. तर या सगळ्या गोष्टी जसं आहे त्यात पण ठेवलेल्या आहेत. काही फेक काही त्याच्यामध्ये झाले नाहीये.
1: जी गव्हाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार. नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणती आहेत?
0: त्याच्यामध्ये असं आहे की एचआरए ते म्हणतात हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल एचआरए बेसिकली काय आहे. उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबई लोक करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे आणि तर राहतात दुसरी बाहेर गावात कुठे जातात त्यांना त्याच्यावर रेंट भरावं लागतं. तर रेंट ते लोक भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं. तर त्या अलाउन्सच्या काहीतरी बेनिफिट्स अवेलेबल आहेत त्याला म्हणतात एचआरए. जे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आज असं होतं तर चार जे मेट्रोपॉलिटन सिटीला आपण म्हणतो दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई चार मेट्रोपॉलिटन सिटीला फक्त 50% डिडक्शन अवेलेबल होतं एचआरएचं. आता जे झालेले आहेत 5 शहर म्हणजे दिल्ली मुंबई कलकत्ता आणि चेन्नई आहेच आहे. त्याच्यावेळी बंगळुरू हैदराबाद पुणे आणि अहमदाबाद पण सामील झालेले आहेत. हे जे आता जे महत्वाचे शहर आहेत तिकडे बरेच मोठे मोठे कंपनी कॉर्पोरेट्स आणि आय टी कंपनी जर बँगलोर हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्म वगैरे कंपनी झालेले आहेत आणि जे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद आलेले आहे. त्याच्यासाठी अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% एचआरए मदत केलेली आहे.

0: आहे एप्रिल 1 2026.
1: सर व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो जर्मन मॅनला समजावा दृष्टीने?
0: तेवढं राहायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला कंटिन्युटी म्हणतो, तिथे कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये आपण फेरबदल केले असं काही आपण नाही बोलू शकतो. त्याच्यामुळे काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येत राहणार. जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या, तसंच नवीन कायद्यामध्ये होत राहतील. जे चांगले तुमचे जे काही सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील, त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवनवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हॅक्स भरावा आणि त्याचं रन वगैरे व्यवस्थित फाईल लावे. आपले कम्प्लेन्सेस जे आहे ते प्रॉपर होत गरजेचं.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त शेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्या कधीही आता येईल. याबरच आता वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि वेदन अंकिता पे.

0: तो आज गुरु भारतीय सौर एक ज्येष्ठ शक 1948
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या किसान या कार्यक्रमात सर्वप्रथम आपण एग्रिकोला पदक या संदर्भात जाणून घेऊया. एग्रिकोला पदक हा अन्न आणि कृषी संघटनेच्या FAO महासंचालनाद्वारे दिला जाणारा सर्वोच्च बहुमान आहे. जागतिक अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, गरीब निर्मूलन आणि सुधारित पोषण यामध्ये अपवादात्मक आणि दीर्घकालीन योगदान देणाऱ्या जगातील नामांकित नेत्यांना आणि व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मंडळी, पंतप्रधान मोदींना FAO हा सर्वोच्च बहुमान एग्रिकोल पदक पुरस्कार भारतातील शेतकऱ्यांना समर्पित केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीमध्ये रोम येथील मुख्यालयात अन्न आणि कृषी संघटनेतर्फे FAO प्रतिष्ठित एग्रिकोला पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी बहुमान भारतातील कोट्यवधी शेतकरी, पशुपालक, मत्स्य व्यावसायिक, कृषी वैज्ञानिक आणि कामगारांना समर्पित केला आहे.

0: FAO चे महासंचालक क्यू डोंगयू यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की हा पुरस्कार अन्न सुरक्षा, शाश्वत विकास आणि मानवी कल्याणासाठी असलेल्या भारताच्या अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे. अन्न सुरक्षा ही केवळ धोरणात्मक बाब नसून ती मानव प्रती असलेली एक जबाबदारी आहे, यावर त्यांनी भर दिला. भारत एक शाश्वत, हवामान अनुकूल आणि भविष्यासाठी सज्ज अशी कृषी परिसंस्था तयार करत आहे. तसंच देशभरात मिशन वर वैज्ञानिक शेतीला प्रोत्साहन दिला जाते. मंडळी, भारतीय शेतीमध्ये तंत्रज्ञान ही मोठी शक्ती बनत असल्याचे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं, शेतीचे भविष्य केवळ जास्त उत्पादन घेण्यावर नाही तर उत्कृष्ट उत्पादन घेण्यावर अवलंबून आहे. तर मंडळी, आताच आपण एग्रोला पक या संदर्भात माहिती जाणून घेतली.
1: हा मॅडम, मी सांगून राहिल्या कार्यक्रम किसानवाणी आणि भारतीय सौरही सांगितलं आहे गोष्ट ठीक आहे, पण मी तुमच्या हल्ला ना जाऊ बा.
2: का बरं सर?
1: कारण त्याच्या बरेचसे कारण आहेत. तर एक कारण तर असं आहे का, आता तपन सुरू आहे, उन्हाळा सुरू आहे, बरोबर ना?
2: हो सर.
1: एवढ्या तपनी मंदी आपला कास्तर बांधव किती मेहनत करून राहिला?
2: खूप मेहनत करू सर तो.
1: हा, आणि त्याची खरीप हंगामाची तयारी पण सुरू आहे, पण ते नेमकी कसंही असले पाहिजे त्याच्याबद्दल तुम्ही काही अजून सांगल्या का आपल्याला?
2: कशी असायला हवी सर?
1: नाही, हेच म्हणतो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या कास्तकार बांधवायले, शेतकरी बांधवायले बरोबर जर माहिती भेटली तर ते रीती काम करतील, त्याचं उत्पादन बरोबर येईल.
2: हो,
1: उत्पादनावर त्याच्याकडे थोडा बहुत पैसा येईल.
2: बरोबर.
1: पैसा आल्यावर त्याच्या घरामध्ये काय येईल, ख्याली खुशाली येईल.
2: हो,
1: आणि हे आपलं काम आहे का, या कास्तकार बांधवाने बरोबर वेळोवेळी माहिती पुरवणं.
2: हो, त्यांचं जीवनमान पण सुधारेल सर.
1: हा, जीवनमान सुधारेल, ते सुखी होती आणि त्याचा कधी थोडासा कमी झाला पाहिजे.
2: हो सर.
1: हा, ता काय येऊन राहिला पुढचा हंगाम, खरी काम.
2: हो,
1: आता आपल्या भागामध्ये या चराचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळे घेऊन राहत आहे का नाही?
2: हो हो.
1: मला वाटते आमच्या शिंदेवाई भागामध्ये शिंदेवाईचा जुपला पट्टा आहे नाही का, तिकडे हान जास्त होते.
2: बरोबर.
1: जीवती याच्यामध्ये कपास आणि तुरीची लागवड करतात, सोयाबीन होते. हा, इकडे वरोऱ्या सगळे तसे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणा. कोणताही कास्तकार असो, तो कास्तकार आपला आहे, तो मेहनत करते, मेहनत केल्यामुळे ते झाला फायदा. आणि हा फायदा कधी होईल, तो रीतीनं योग्य वेळी योग्य काम करेल तरी त्या फायदा होईल.
2: तेव्हा
1: सर. हा, तर यावर माझा आहे आग्रह, तर मी काय करतो म्हणता त्याच्यासाठी
2: सर, तुम्ही नाराज दूर करण्यासाठी डॉक्टर मदन वाढे सहायक प्राध्यापक विभागीय कृषी संशोधन केंद्र शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांची हर्षवर्धन ढगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: हा, हे काम बढिया झालं, तर आता काही वेळ दवडू नाही, आपण झटकन डॉक्टर मदन वांढरे सर जे आहेत सहाय्यक प्राध्यापक यांची आमच्या शेतकरी बांधवाने मुलाखत ऐकवू. आणि परत एक रिक्वेस्ट म्हणतात वाटते त्याला आमच्या शेतकरी बांधवायला करीन, की हे बरोबर नेमकी ऐका आणि नेमकं काय काय सांगितलेलं आहे ते तुम्ही बरोबर तीन तसं आपल्या खरीप हंगामामध्ये करा. बस,
2: बरोबर.
1: तर ऐकूया हे मुलाखत. श्रोते हो नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत विभागीय कृषी संशोधन केंद्र शिंदेवाहीचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मदन वांढरे सर. येणारा जो शेतांचा हंगाम आहे म्हणजे खरीप हंगाम, त्या हंगामात नेमका कुठल्या जातीचं वाण, खास करून धानाचं वाण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घ्यायला पाहिजे याविषयी ते सांगणार आहे. तर सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: सुरुवातीला मला सांगा की आता हा जो हंगाम शेतकऱ्यांचा येणारा काळ, त्या हंगामासाठी जी पूर्वतयारी आहे किंवा तयारी आहे ती शेतकऱ्यांनी कशी करायला पाहिजे याबाबत सांगा सुरुवातीला.
3: आपण जर विचार केला तर शेतकऱ्यांनी जे जमिनीची पूर्वमशागत किंवा

0: काम करायला पाहिजे ते अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपला जो पहिला हंगाम आहे त्याच्यामधले धसकळ किंवा ते आपल्या जमिनीमध्ये अजून आहे तर आपण त्याची मशागत कशी केली पाहिजे. हंगाम अखेर आपण कापणी झाल्यावर जमीन नांगरून शेतातील सर्व धसके गवत झुडपे कापून जाळून टाकावीत. पूर्व मशागतीनंतर हेक्टरी 25 ते 30 गाड्या आपल्याकडे जर शेणत कुजले शेणकत जर उपलब्ध असेल तर ते आपण जमिनीत टाकायचे. कारण होतं काय आपण दरवर्षी पिके घेऊ त्यामधलं जे अन्न द्रव्य आहे ते फक्त उपसा करू परंतु जमिनीची परत करत नाही. त्याच्यामुळे कालांतराने आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. त्यामुळे आपण जर उपलब्ध असेल तर हेक्टरी 25 ते 30 गाड्या कुजले शेणकत टाकलं पाहिजे. किंवा जर ध्यांच्या बोरू हे हिरवळी पिकं जर आपण घेऊ शकत असेल ते जमिनीमध्ये टाकून चिकलणीचे ते आपण गाडले तरी याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.
1: समजा काही शेतकऱ्यांना कुजलेलं इणखत नाही किंवा ढेंच्याचा वगैरे पण जो उरलेला तसं पीक समजा घेता नाही आलं तर पर्याय व्यवहार म्हणून परत कुठल्या खताचा परत येऊ शकतो.
0: आता कंपोस्ट खत वगैरे पण बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. याचा उद्देश एकच आहे की जे जमिनीमधले सूक्ष्म जीव आहे त्यांच्या वाढीसाठी ज्या हे आपलं कंपोस्ट म्हणा किंवा शेणखत हे आवश्यक असते ते जसलं तर आपल्या शेताचा गब सुद्धा वाढतो त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते वाढवू शकते.
1: बरोबर. ही पूर्वताई केल्यानंतर त्याच्या पुढची पायरी काय आहे जी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं.
0: तर आता उन्हाळ्यामध्येच आपण जमिनीची खोल नांगरटी केली असली पाहिजे जेणेकरून जे खोडकिडीचे कोष वगैरे जमिनीत असतात ते वर येऊन त्याचं नायनाट होईल. या दृष्टीने उभी आडवी जमिनीची नांगरणी झालेली असली पाहिजे. त्यानंतर शेणत असेल ते आपण पसरू त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस आपण चिकलणी केली तर आपल्याला म्हणजे येणाऱ्या कीड व कीटकापासून बराचसा फायदा होतो. फवारणीवरील खर्च वाचू शकतो.
1: अगदी बरोबर. आता मी महत्वाचा प्रश्न विचारतो की या भागामध्ये खास करून सिंभाईमध्ये जर आपण आवर्जून केला तर या ठिकाणी काही 2-4 प्रकारच्या व्हेरायटीज किंवा वाण आहेत जे शेतकरी धानाचे वाण आहेत ते घ्यात त्याच्यामध्ये उल करायला काही हरकत नाही. चिमटीचा वापर करतात. श्रीरामाचं एक वाण आहे ते पण शेतकरी घेत आहेत. याच्या व्यतिरिक्त कुठले वाण आहेत आणि ज्याची त्याचं उत्पन्न अधिक आहे जे शेतकऱ्यांसाठी हीच होईल आपल्याला वाटतं.
0: आपल्या कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आतापर्यंत 16 धानाचे विविध जाती विकसित केले आहे व शेतकऱ्यांकरता प्रसिद्ध केलेले आहे. त्यामध्ये लवकरण्यामध्ये आहेत साकोली 6 शिंदेवाई 1 नवीनच आलेली पिढीवी साधना आहे पिढीकेवी साक्षी आहे. त्यानंतर मध्य कालावधीमध्ये पिकेवी किसान आहे. त्याच्यानंतर पिकेवी HMT आहे. शिंदेवाई 2001 आहे. साकोली 9 सुद्धा आहे. तसेच उशिरा या कालावधी 2 जाती आहेत त्यामधली पिढीके तिलक साकोली 8 अशा 2 जाती आहेत. त्यामधल्या आपल्या शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पिढीके वितक आहे उशा येणारी 145 दिवसाची आहे. खूड बारीक त्याचा दाणा आहे आणि 145 दिवसामध्ये ती तयार होते. ही खूप आणि उत्पन्नाला म्हणजे जयश्रीरामला आपल्याला पर्यायी म्हणून दिली आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न पण जयश्रामपेक्षा चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना नक्कीच त्याच्यापासून फायदा होतो. मध्यम कालावधीमध्ये आपली शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेली पिकी VMT आहे किंवा आकूळ जाडे शिंदेवाई 2001 आहे. या अटी जर आपण घेतल्या तर काय होतं की विद्यापीठाने जे संशोधित काम केलेलं असतं ते किडीवर तसंही कमी बळी पडतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फवारीवर वगैरे होणारा खर्च असतो तो कमी होतो आणि त्याच्या उत्पन्नात आपल्याला भर आढळून येते. त्यामध्ये परत सुवास जातीचा जर विचार केला तर सापी 7 आहे, पिकेवी मकंद आहे किंवा पिकेवी खमंग आहे. आणि लाल तांदळाचा जर वाण आपण विचार केला आता कारण पौष्टिक आहाराच्या दृष्टीने पिडीकेवी सापली रेड राईस हा वाण विकसित केला. हा लाल तांदळाचा आहे. याच्यामध्ये लोह व जस्ता प्रमाण सामान्य तांदळाच्या पेक्षा जास्त असते. त्याच्यामुळे आपल्या शरीराला जी सुमान्न द्रव्य गरज असते ती आपण या लाल तांदळातून पूर्ण करू शकतो.
1: तर आतापर्यंत आपण या सर्व वाणांचा उल्लेख केला यापैकी हे खाण्यासाठी वाण कसं आहे?
0: आतापर्यंत जे वाण मी विकसित केले ते सर्व खायच्या दृष्टीने तर चांगलंच आहे परंतु

0: शेतकऱ्यांनी जे पूर्ण पूर्वीपासून पंक्ती दाखवली आहे ती पीक्यूएचएमटी पीक्यूएचएमटी ही सर्वात उत्तम खाण्यातील. त्याच्यानंतर पीडीकेव्ही तिलक जी म्हटलं मी आता एक शिरा येणारी सुद्धा खाण्यासाठी उत्तम आहे. आणि या पीडीकेव्ही साबुली रेड राईस ही सुद्धा खाण्यासाठी उत्तम आहे. त्याच्यामुळे शेतकरी या विद्यापीठाने वाहन विकत केलेले आहे ते सर्वच आपले खाण्याच्या दृष्टीने उत्तम आहे. फक्त याच्यामध्ये कालावधीचा फरक आहे आणि दाण्याच्या आकारामध्ये म्हणजे जाड आहे काही सुवासिक आहे काही बारीक आहे सर्वच जी आमची आहे.
1: हे सुवासिक जे आपण आतापर्यंत उल्लेख केला त्याचा उत्पन्न म्हणजे पूर्वी आता मला विचारायला आवडेल की काटेचोर नावाचा काळ होता नूरवर नंतर अनेक वाण पण निघालेले आहे परंतु पूर्वीसारखा सुगंध किंवा सुवासिकपणा त्याचा आहे का?
0: नाही, काटेचोर हा वेगळा प्रकार झाला आणि आपल्या जाती आहे त्या आपल्या म्हणजे वातावरणात पोषक ज्या त्याच्या दृष्टीने विकसित केले आहे. सुगंध वगैरे आहे त्यांना पण आता कसा आहे की मग जर विचार ती मध्यम बारीक आहे आणि पिकेवी खमंग ही आकुड बारीक आहे. तर ज्या शेतकऱ्यांना सुवासिक खायला आवडतो त्यांनी त्या जाती घेऊ शकतो. साकोली जी आहे तिला बारीक आहे तर त्यांना ज्या काटचिन्नोर आवडा प्रकारचा आणि आपला ती सुवासिकच आहे परंतु ते आपल्या वातावरणासाठी तयार झाली आहे.
1: बरं, पण समजा ह्या वाणांचा शेतकऱ्यांनी वापर केला हे घेतलं तर याच्यावर किडीचा प्रभाव वगैरे कसा होतो किंवा काय?
0: मला सर्वांना शेतकऱ्यांना सांगायला हेच आवडेल किंवा कारण जेव्हा आम्ही वाण विकत करतो या संपूर्ण महाराष्ट्रावरच नव्हे तर देशात सुद्धा या चाचण्या केल्या जातात आणि कमी रोगांना व किडींना कमी बळी पडणाऱ्या आणि तुल्यवान म्हणजे ज्याच्यासोबत आम्ही त्या कम्पेरिझन करतो त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरच आमचे वाण प्रसारित होतात. त्यामुळे किडी व रोगांना ज्या प्रतिकारक आहेत तेच आम्ही इथून संशोधित होते. जसं आता जय श्रीराम आहे त्याचं शेतकऱ्यांना ती खायला आवडते उत्पन्न सगळे चांगलं परंतु त्याचं उत्पन्न कमी झालं कारण ती आता हळू रोग व किडींना बळी पडत आहे. तर आपल्या याच्यामध्ये होत नाही कारण ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्याची चाचणी घेतली जाते आणि ती जर प्रतिकारक असेल तरच ती विकसित होऊन प्रसारित केल्या जात.
1: बरं, आपल्या इथे सिंचन फारशा अशा सोयी पण विशेषतः उपलब्ध नाहीत. आहे काही लोकांकडे तलाव आहेत विहिरी आहेत काही काही ठिकाणी परंतु सिंचनाचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याच्या संदर्भात ते पण सांगा.
0: सिंचनाच्या अगोदर आपण त्याची रोवणी कोणत्या पद्धतीने करतो हे बघू.
1: बरं,
0: आता कसं आहे की सर्वसामान्य शेतकरी करतात की आपल्या शेतामध्ये उभी आड नांगरणी करून त्याच ठिकाणी तसे ते बियाणं टाकतात.
1: बरं,
0: तसं न करता आपण जर गादी वापा तयार केला कसं होते की आपण ज्यावेळेस ती ट्रान्सप्लांटिंग रोवणी करता जेव्हा आपण ते उपडतो तेव्हा त्याच्या मुळाला नुकसान होऊ नये त्याकरता जर आपण गादी वापे तयार करून जर त्याच्यामध्ये आपण बियाणं टाकलं तर आपल्याला जास्तीत जास्त रोपं मिळू शकते. त्याच्यामुळे बियाणावर होणारा खर्चही कमी होतो. आता शेतकरी पेरीव धानाकडे सुद्धा वळत पुष्कळचा आता जो एरिया आहे तो पेरीव धानामध्ये येतात. पेरीव धान करणे सुद्धा आजकाल शेतकऱ्यांना फायद्याचा आहे कारण मजुरांची कमतरता आहेच आपल्याकडे. त्याच्यामुळे जर पेरीव धान घेतलं परंतु याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे तण होते त्याचा कंट्रोल करता यायला पाहिजे. तर आपण तण नियंत्रण जर करू शकतो पेरीव धानामध्ये तर तो सगळ्यात बेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला नळी टाकण्याची गरज नाही आणि रोवणी करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे जवळपास आपल्या पारंपरिक पद्धतीपेक्षा याच्यामध्ये 50% मजुरीवरील रोवणीवरील सर्व खर्च मध्ये बचत होऊ शकते आणि तो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी जर तुम्हाला रोवणी पद्धतीने करायचं असेल तर गादी वापे तयार करून त्यांनी नर्सरी तयार करावी. जर पेरीव पद्धतीने करत असेल तर ही खूप चांगला आहे यांच्या दृष्टीने करून आपल्या खर्चामध्ये आपण बचत करू शकतो.
1: पर पेरीव पद्धतीने म्हणता याच्यामध्ये उत्पादनाची काय असं म्हणजे कमी की
0: तसं जर पाहिलं फारसा फरक पडत नाही.
1: बर,
0: जास्तीत जास्त 1% असेल तर पडू शकतो परंतु त्याच्यामध्ये फारसा पडत नाही. उलट जेव्हा रोवणी करतो आपण तर रोवणी करतो

0: झाडाला थोडा शॉक लागतो, कारण उगून आपण परत लावतो त्याच्यामुळे त्याच्यातनी फुटव्याची संख्या थोडी वाढ. आणि पेरवी पद्धतीमध्ये असं आहे की आपण फक्त ड्रळ बियाणे शेतामध्ये टाकतो आणि त्याच्यापासून जर तुमचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल, काय होतं की आपण पेरवी पद्धतीने ट्रॅक्टरने जर पेरलं तर दोन्ही ओळीने सारखं अन्न राहते आणि झाडांची संख्या सुद्धा आपण शेतामध्ये मेंटेन करू शकतो. त्याचा फायदा असा होतो की दोन ओळीमध्ये सारखं असल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो. किडींना आवश्यक असणारं जे वातावरण आहे, दमट ना किंवा सूर्यप्रकाश आत्म जर जमिनीपर्यंत पुरा नाही म्हणजे परंपरागत पद्धतीमध्ये, तर किडीवर ओळीची संख्या वाढू शकते.
1: बरोबर.
0: पण पेरवी पद्धतीने दोन ओळीमध्ये अंतर सारखं असतं, झाडाची संख्या मेंटेन केल्या जाते, त्यामुळे किंवा रोगांचं पण प्रमाण कमी होतं आणि व्यवस्थित जर आपण त्याला अन्न व्यवस्थापन केलं तर आपल्याला उत्पादन जवळपास सारखं येऊ शकते.
1: आपण पाण्याच्या व्यवस्थापना संदर्भामध्ये सार होतात, कारण पाण्या व्यवस्थापन योग्य पद्धतीनं जर झालं तर उत्पन्न पण होऊ शकतं, तर काय सांगताय संदर्भामध्ये ते सांगा. वांढरे सर, आम्ही परत प्रश्न विचारतो तुम्हाला, कारण धानाच्या वाण संदर्भामध्ये आपण बोलतो, तर धानाचं वाण वाढताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी, याविषयी थोडस सांग.
0: हा सर्वात महत्वाचा पण आहे, कारण आपलं पुढचं जे उत्पादन आहे हे सर्व आपल्या वाणांवर अवलंबून असतं. एकदा वाण जर आपण चुकीचं निवडलं तर परत आपण त्याला काही करू शकत नाही, त्याच्यामुळे वाण निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे. सर्वात पहिल्यांदा तर रोग व किडींना सहनशील आहे का, प्रतिकारक आहे का हे बघितलं पाहिजे. जेव्हा आपण कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा आमच्या विद्यापीठामध्ये आले तर ते कोणकोणत्या रोग व किडींना प्रतिकार आहे किंवा सहनशील आहे हे आपण चौकशी केली पाहिजे. त्याच्यानंतर जाड व बारीक धान जातीची निवड बाजारभाव लक्षात घेऊन योग्य प्रमाणात केली पाहिजे. आता काय की जाड धान जे प्रायव्हेट खरेदीदार आहे ते घेत नाही.
1: बरोबर.
0: त्याच्या जाड धानाने फक्त काय आधारभूत किमतीमध्ये
1: सोसायटीला
0: देतो, परंतु सोसायटीलाही काही लिमिट आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ती दिलं पाहिजे. त्याच्यामुळे जाड व बारीक धान जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये लावतो त्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे आपण हे पाहिजे. त्याच्यानंतर अतिशय बारीक जातीचा वापर कमी प्रमाणात करावा, मी याच्यासाठी म्हणतो की बारीक जाती कीड व रोगाचं प्रमाण जे आहे ते ठरलेलं आहे, जाड जात असेल तर कमी प्रमाणात येणार आणि बारीक जर असेल धानाची जात त्याच्यात सर्वात जास्त कीड रोग येणार.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणातच आपण बारीक जातीचा वापर केला पाहिजे. जमीन सीजन उपलब्ध व मान्सूनचा अंदाज लक्षात घेऊन लवकर येणार जाती मध्यम कालावधीच्या उभ्या कालावधीच्या भात जातीची निवड केली पाहिजे. आता जमीन जर आपल्याकडे हलकी असेल
1: हो
0: आणि पाणी व्यवस्था आपल्याकडे जर नसेल
1: बरोबर
0: तर आपण भारीचे वाण होऊन काही उपयोग होणार नाही, कारण जमीन जर हलकी असेल आणि आपल्या पाण्याची उपलब्धता नाही पण त्याला 145 दिवसापर्यंत आपण वाचू शकत नसेल तर तुम्ही उत्पादन जास्त दे म्हणून उशिरा कालावधी जाती जर तुम्ही निवडत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल नाही, होणार नाही. त्याच्यामुळे आपली भारीची जमीन असेल, पाण्याची भरपूर उपलब्धता असेल तर आपण नक्कीच उशिरा कालावधी जाती निवडाव्या. परंतु जर तशी सोय नसेल तर लवकर किंवा मध्यम कालावधी आपले जमीन कशी आहे आणि पाणी उपलब्धता किती आहे याच्यावरून आपण आपली जात कोणती घ्यायची आपल्या शेतामध्ये हे ठरवायचे. त्याच्यानंतर शिफारसीत भात जाती आहे त्याचाच आपण वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ प्रमाणित व सत्य शुद्ध व दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरलं पाहिजे. जे मार्केट महाबीमध्ये किंवा आमच्या कृषी विद्यापीठात जे बियाणं मिळते ते प्रमाणित व सरप्रत असते त्याची आपण खात्री घेऊ शकतो. त्या अशा बियाण्यांचा आपण आपल्या जमिनीमध्ये वापर केला पाहिजे.
1: खूप सुंदर अशी माहिती सांगली. शेवट मला असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी आपला काय संदेश किंवा काय सांगू इच्छिता आपण शेतकऱ्यांना.
0: शेतकऱ्यांनी येता आयत्या खरीप हंगामात आता पावसाचा अंदाज बघून पाऊस यावर्षी किती जास्त प्रमाण येतो की कमी प्रमाण येतो तर असा अंदाज आहे की यावर्षी बहुतेक कमी पाऊस आहे मागच्या वर्षीपेक्षा. त्याच्यामुळे शेतकरी जर लवकर येणाऱ्या लावले लवकर किंवा मध्यम कालावधी जर लावले तर त्यांना फायदा होऊ शकतो. त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे.

0: त्यांनी उशीर येणाऱ्या जाती सुद्धा लावू शकता. लवकर येणाऱ्या जातीचा एक शेतकऱ्यांना असा होऊ शकतो की त्या जर रबी पीक लावत असेल तर लवकर येणाऱ्या जाती म्हणजे 24 दिवसात निघून जात. त्याच्यानंतर रबीचं जर नियोजन त्यांनी केलं तर रबी दुबार पीक सुद्धा घेऊ शकतात. आणि पाणी व्यवस्थापन असेल तर परत उन्हाळ्यामधलं जे पण धान आहे ते लावू शकतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टी सरासर विचार करून धानाच्या वाणाची निवडावी व हा हंगाम सर्व शेतकऱ्यांना भरभराटा आणि सगळ्यांना चांगला जावं असं मी तुमच्याकडून प्रार्थना करतो आणि हे आपण
1: थांबूया. थँक्यू सर, खूप सुंदर अशी माहिती दिली. शेतकरी बांधवांना आमच्या पीस आवडली असेल आणि त्याप्रकारे ते नियोजन सुद्धा करतील अशी आपण आशा बाळगूया. आणि परत एकदा पुढच्या वर्षी खरीप हंगामासाठी सर्व शेती बांधवांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद, नमस्कार सर.
0: धन्यवाद, धन्यवाद, नमस्कार.
2: इतकी बढिया मुलाखत मला वाटली आहे की आता कास्तकार बांधवायले आमच्या शेतकरी बांधवायले खरीप हंगामामधी कसं कसं काम कधी कधी करत जा, कोणत्या धानाची निवड करायची, कोणत्या वाची निवड करायची, नाशकात कसा वापर करायचा, गादी वापे कसे करायचे, सर्व मोठी रीच माहिती भेटली ना आमचे कास्तकार बांधव करतील सुद्धा. पण आता मी का म्हणतो एक संदेश पण ऐकू, ठीक आहे?
3: हो सर.
2: हा
4: हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से बचाने.
5: मतलब?
4: देख बेटा, धुएं अंदर तो सांग मिलाता है ना, मिट्टी की बिगड़ने लगी और माटी कमजोर पड़ेगी तो ऊपर से झेल पगी. अरे ऐसा नहीं था, सुना अपने बड़े बुजुर्ग कैसे तन लहलाती थी, शुद्ध अच्छा लगती है भी और लोग पहली बात का
5: परंतु भी डाले
4: सभी आज भी लाखों लाखों की परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और ऊपर की मस्जिद बेहतर पा रहे हैं.
5: सच
4: एक्सप्रेस से बताया है वो बात फेर नहीं किया है.
5: ठीक भाई, मैं भी तो देवी की शुरू करूँ.
3: परंपरागत खेती
2: पर मी का मन आता है सर्व तो हो रहा पन कार बांधवायले एक गोष्ट आजून सांगायला लागते. काय? हवामान अंदाज म्हणजे कोणत्या दिवशी वातावरण कसं राहते, कसं हवामान राहते, जर त्या माहिती झाली तर ते बरोबर करतील त्या रीतीनं.
3: बरोबर सर, हवामान माहिती असेल तर ते पीक कसं घेणार
2: असं. वा वा वा, आता एक काम करा तुम्ही, हे हवामान वृत्त हवामानाचा अंदाज बरोबर समजावून सांगा बरं कास्त बांधवायले.
3: सर नक्की सांगते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता जाणून घेऊया हवामान अंदाज. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी महोत्सव सेवा कृषी संशोधन केंद्र सिंधवाही जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंश ढगाळून कमाल तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस राहून कोरडं हवामान राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकरी बांधवांनी भगिनींनो, आता जाणून घेऊया सामान्य सल्ला. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी उन्हाळ मूग तीळ भुईमूग आणि भाजीपा पिकाची काढणी किंवा मळणी राहिली असल्यास त्यांनी काढणी किंवा मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन आपण्यास मदत होऊन किडचे कोश आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काढी कचरा जळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. कुक्कुटपालन सल्ला. उन्हाळ्याची तीव्रता वाढण्या

0: ही शक्यता असून कुकुडपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावेत. माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्या मातीमधील अन्नद्रव्याची कमतरता कळते, जे करून रासायनिक खताचं नियोजन करता येतं आणि खताची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाईल. तर हे होतं प्रकल्प समन्वय ग्रामीण कृषी महोत्सव सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवा जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला. नमस्कार.
1: आता परत एक वेळ ऐकूया हा संदेश.
2: पक्षियों से तो हम इसको बचा लेते हैं, पर इन खाद रसायनों से बचा.
3: मतलब
2: जो ये अंदर रसायन मिला देना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी कमजोर पड़ जाएगी तो ऊपर से सेहत बगी. अरे पहले ऐसा नहीं पूछना, अब बड़े बुजुर्ग होते कैसे फसल लगाती थी, शुद्धता लगती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग पहली वाली बस कहा.
3: परंतु सभी डाले
2: सभी आज भी लोग जागरूक किसान परंपरागत विधि से फसल रहे हैं और उपज की कीमत बेहतर पा रहे हैं. बताया है
3: ठीक है भाई, मैं ऐसे देवी खेती शुरू करूंगा.
4: माटी प्रेम परंपरा है, परंपरागत खेती.
1: तर आजचा कार्यक्रम आमच्या कष्टकांद्वाला नक्की आवडला असेल असं आपण समजू आशा बाळगूया आणि पुन्हा भेटू पुढच्या किसान कार्यक्रमात. तोपर्यंत
0: नमस्कार.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्याला आता मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहकल्पित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई उमाकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठी करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. बोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एका अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान

0: राज्याची पाकात काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदिस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्या केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रस सोबत युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफॉर इज स्ट्रॅटेजी. आय फर्मली next decade can witness an extraordinary expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. एक पेपर फी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती, तर गेले 2 दिवस त्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तराचा सर्व मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 19व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. त्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घरघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथक, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमदा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफराबाद

एका महाविद्यालयासमोर त्याकार वाहतूक कोंडीत अडली असताना दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवादी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस

झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवादी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 24 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. पश्चिम आशियातला संघर्ष कायम स्वरूप संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तान मार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेनं इराणचा गुंतवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवर हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर युद्ध थांबणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं भाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईत ऐन मोक्षा ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य सामंजस्य आणि जागत शांततेसाठी योग अशी याची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. त्यांमध्ये 7 महिन्यांच्या अकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून कडेचा लोखंड कठडा तोडून कोसळी. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाले कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष सुटका केली. ठळक बातमी आपण एकदा. भारत उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागर आखाती उत्तर अमेरिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्यात सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशाच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा संचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मौका दिया गया
1: मेरे यार शादी है